दीवारे मी सरबंस ये दीवारे मी ए माँ किसे दे जाए सी किसे प्यो ने लाड किसे प्यो ने लाड लटाए सी सी अक किसे दे तारे मी सरबंस ये दीवारे मी सरबंस ये दीवारे मी